भगत है पवतारन अमृत बूंद हर नाम विष की बिखै निवारण सहज तरोवर फल्यो ज्ञान अमृत फल लागे गुर प्रसाद पाई है तन ते जन वड भागे ते मुक्ते पे सतगुरु शब्द मन गुर परचा पायो गुर रामदास कल उचरै ते शब्द निशान बुझायो गुर रामदास कल उचरै ते शब्द निशान बुझायो।